कबीर लागे प्रीत सुजान श्याम, लागे प्रीत सुजान श्याम, बचे दुख अजान। मोहे लागती ताला भेली, मोहे लागती ताला भेली,